मोहे निर्गुण गुण किशु नाहे, सर्वनिधान तेरी दृष्टि माहे, नानक दीन जाचे तेरी सेव, कर कृपा दीजे।

माय न होती, बाप न होता, कर्म न होती काया, हम नहीं होते, तुम नहीं होते, कवन कहां ते आया।